श्रोते हो सुप्रभात. FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 11 आषाढ, शके 1948, म्हणजेच दिनांक 2 जुलै 2026. सकाळचे 5:59 झाली आहेत. विविध भारती नागपूर केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल, प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या, मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं, असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजरनेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहराने दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजरनेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजरनेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे, अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं, मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ योजना 1952 जागी ईपीएफ योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर

0: हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 मध्ये ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का यह नागपुर केंद्र है. प्रस्तुत है कार्यक्रम हेलो मेरी पसंद.
2: बीता हुआ कल आपके दिमाग में है और आने वाला कल आपके हाथ में है. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मेरे प्यारे दोस्तों. मैं हूं आपकी दोस्त स्वप्ना और लेकर आई हूं आपका मन पसंद हेलो मेरी पसंद प्रोग्राम. तो दोस्तों, शुरू करते हैं आज के गीतों का सफर आपकी प्यारी प्यारी बातों के साथ और लेते हैं आपका पहला फोन कॉल. हेलो
3: हेलो नमस्कार, हेलो मेरी पसंद कार्यक्रम में आपका बहुत बहुत स्वागत है.
4: जी, मैं स्वीटी बात कर रही जरी पटका से.
3: स्वीटी जी, आपका नाम भी बहुत स्वीट है.
4: हाँ, यस मैम, सभी बोलते हैं.
3: अच्छा, बताइए आपके बारे में हम जानना चाहते हैं स्वीटी जी.
4: जी मैम, मेरी जो बेटियाँ हैं तो पूरा दिन उन्हीं के साथ गुजरता है, मैं उन्हीं के साथ रहती हूँ.
3: वाह, बहुत बढ़िया. कितनी बड़ी बेटियाँ हैं आपकी?
4: एक जैसलीन है, वो 9 इयर्स की है, और एक रोजान है, वो 3 इयर्स की है.
3: वाह, बहुत बढ़िया, बहुत सुंदर नाम है उनके.
4: यस मैम.
3: और बताइए क्या क्या हॉबीज रखती हैं, क्या क्या इंटरेस्ट हैं आपके?
4: मैम, रीडिंग, राइटिंग और म्यूजिक सुनना मुझे बहुत पसंद है.
3: वाह.
4: और घूमना भी बहुत पसंद है.
3: अच्छा, कुछ लिखा होगा तो कुछ पेश करिए हमारे लिए.
4: मैम, फिलहाल तो ऐसा कुछ लिखा नहीं है, बट सोच रही थी कुछ आगे के लिए मैं कुछ करना चाहती हूँ.
3: वाह, आपको बहुत बहुत शुभकामनाएं. और बताइए स्वीटी जी, आज हमारे प्रोग्राम में आप कौन सा गीत लेकर आई हैं?
4: मुझे तुम मिले मूवी का सॉन्ग सुनना है, तू ही हकीकत.
3: वाह, बहुत सुंदर गीत लेकर आई हैं आप.
4: आमन, थैंक यू.
3: बहुत अच्छा लगा स्वीटी जी आपसे बात करके. ऐसे ही कॉल करते रहिए, रेडियो सुनते रहिए.
4: थैंक यू सो मच.
3: हाँ, आइए स्वीटी जी, हम भी सुनते हैं आपके साथ आपकी पसंद पर तुम मिले, इस फिल्म का ये गीत.

0: गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ॲट्रियल फायब्रिलेशन आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोते हो, तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 5292266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा STD कोड जरूर लावावा. डॉक्टर ऋषिकेश उमाळकर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आज आपण ॲट्रियल फायब्रिलेशन म्हणजेच हृदयाचे अनियमित ठोके याविषयी चर्चा करणार आहोत. तर सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की ॲट्रियल फायब्रिलेशन म्हणजे काय.
1: बघा, काय झालेलं आहे की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढत चाललेली आहे. म्हणजे नॉर्मली असं म्हणतात की इंडियन लोक आधीच्या काळात 60 वर्ष किंवा 65 वर्ष जे जगायचे ते ॲव्हरेज एज आता 75 ते 80 पर्यंत गेलेलं आहे. तर जसं जसं एजिंग होत जातं तसं तसं बॉडीतला प्रत्येक ऑर्गन हा कमी काम करतो किंवा एजचा त्याच्यावरती इफेक्ट दिसायला लागतो, त्याला डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतात. तर सेम वे मध्ये हार्ट सुद्धा ओल्ड होत जातं आणि त्याची इलॅस्टिसिटी जी लवचिकता असते ती कमी व्हायला लागते आणि ती कमी झाल्यामुळे त्याला डायस्टोलिक डिसफंक्शन डेव्हलप व्हायला लागतं. त्याच्यानंतर हार्टच्या वेगवेगळ्या चेंबर्समध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन वाढायला लागतं, म्हणजे चुना जमा व्हायला लागतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या पेशंटला किंवा त्या व्यक्तीची जे हृदयाचे ठोके आहेत ते अनियमित होऊ शकतात.
0: अच्छा.
1: जे असे ठोके अनियमित होतात त्याला आपण ॲट्रियल फिब्रिलेशन असं म्हणतो.
0: अच्छा.
1: आणि आजकाल या आजाराचं प्रमाण बरंच वाढत चाललेलं आहे कारण की आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांचं ॲव्हरेज वय वाढत चाललेलं आहे. असं आहे. आता कसं आहे की हार्टला 4 चेंबर्स आहेत. आपण असं म्हणू शकतो की एका जॉईंट फॅमिलीमधले हे 4 भाऊ आहेत. जर हे कोऑर्डिनेटेड वे मध्ये काम करतील, एकमेकांसोबत काम करतील तर पूर्ण हार्टचं काम चांगलं चालू शकतं किंवा परिणामी त्या फॅमिलीचं काम चांगलं चालू
0: शकतं.
1: ॲट्रियल फिब्रिलेशनमध्ये होतं काय की हे सर्व चेंबर्स जे देवानी एक सिक्वेन्स दिलेला आहे ज्या सिक्वेन्समध्ये यांनी काम करायला पाहिजे ते करत नाही.
0: अच्छा.
1: त्यातले 2 चेंबर्स जे असतात ते वेगळे चालतात आणि 2 चेंबर्स वेगळे चालतात.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे परिणामी हृदयाची जी क्षमता असते पंपिंगची किंवा जी कपॅसिटी असते काम करण्याची ती कमी होते आणि मग याच्यामुळे थकवा येणं किंवा खूप जास्त वीकनेस वाटणं किंवा दम लागणं, कोणतंही काम न करण्याची इच्छा होणं, असे प्रॉब्लेम सुरू होतात सुरुवातीला. हळूहळू जर हे असंच पर्सिस्टंट राहिलं तर ज्या चेंबर्सची काम करण्याची क्षमता कमी झालेली आहे किंवा जे बरोबर काम नाही करत ॲट्रियल फिब्रिलेशनमुळे त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी बनू शकतात आणि त्या रक्ताच्या गाठी जर समजा ब्रेनपर्यंत पोहोचल्या तर पॅरालिसिसची रिस्क सुद्धा होऊ शकते. सो ॲट्रियल फिब्रिलेशन हा सध्या वाढत चाललेला आहे आणि याच्याशी रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा आहेत, फक्त त्याच्याविषयी थोडा अवेअरनेस कमी असतो. मग असे रुग्ण जेव्हा असे त्रास होतात आणि रुग्ण आमच्याकडे येतात तर साधा एक ECG केला तरी सुद्धा हे ॲट्रियल फिब्रिलेशन डायग्नोज होऊ शकतं.
0: अच्छा.
1: असा हा आजार आहे
0: ॲट्रियल फिब्रिलेशन आणि साधे आपले

0: हृदयाचे ठोके यात काय फरक आहे?
1: नॉर्मल हृदयाचे ठोके हे 60 ते 100 मधात असतात आणि हृदयाचे जे 4 चेंबर्स असतात ते कोऑर्डिनेटेड वे मध्ये पंपिंग करतात. त्याच्यामुळे जे रक्त पहिले वरच्या चेंबर्स मध्ये आलं ॲट्रियामध्ये ते खालच्या व्हेंट्रिकल्स मध्ये पोहोचतं आणि तिथून ते बॉडीकडे जातं. ॲट्रियल फिब्रिलेशन मध्ये काय होतं की जे वरचे चेंबर्स असतात ॲट्रिया ते पंपिंगच करत नाही, ते फक्त फिब्रिलेट होतात किंवा इनडायरेक्टली जर म्हणायचं म्हण तर ते पंपिंगच करत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामधलं जे रक्त आहे ते खाली व्हेंट्रिकल्स मध्ये जात नाही आणि तिथून व्हेंट्रिकल्स मधून निघणारं जे रक्त आहे त्याची अमाऊंट कमी होऊन जाते.
0: अच्छा,
1: सो हा मेन प्रॉब्लेम ॲट्रियल फिब्रिलेशन मध्ये असतो.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे ॲट्रियल फिब्रिलेशन आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. डॉक्टर उमाळकर, कोणत्या वयोगटातील व्यक्तींना हा आजार संभवू शकतो?
1: बघा, ॲट्रियल फिब्रिलेशन आधीच्या काळात सुद्धा व्हायचं पण तेव्हा त्याचं मेन कारण हे रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा हृदयाच्या झडपांचा आजार हे राहायचं आणि ते यंग वयामध्ये आपल्याला दिसायचं. आता कसं झालेलं आहे की लिव्हिंग स्टँडर्ड वाढल्यामुळे किंवा क्वालिटी ऑफ लाईफ ही बेटर झाल्यामुळे रुमॅटिक हार्ट डिसीज किंवा हृदयाच्या झडपांचे आजार कमी झालेले आहेत. आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणते आजार बळावले आहेत तर मोटापा किंवा ओबेसिटी खूप वाढलेली आहे, डायस्टोलिक डिस्फंक्शन खूप वाढलेलं आहे हार्टचं, किंवा एज वाईज कॅल्शियम डिपॉझिशन हार्टच्या व्हॅल्सवर वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आता ॲट्रियल फिब्रिलेशन जास्त दिसतं आणि जनरली जे ॲट्रियल फिब्रिलेशन आधी 30-40 दिसायचं ते आजकाल 60-70-80 या वयोगटामधल्या लोकांमध्ये जास्त दिसून.
0: पण याची कारणं काय आहेत मग?
1: याची कारणं तीच आहेत की वयोमानानुसार हार्ट स्टीफ होऊन जातं, हार्टच्या व्हॅल्सवरती डिपॉझिशन्स होऊन जातात, त्याच्यानंतर कधी कधी ओबेसिटी खूप जास्त असते त्याच्यामुळे असं होऊ शकतं. हे त्याचे प्रिडॉमिनंट कारण झाले. त्याच्या व्यतिरिक्त थायरॉइडच्या आजारामुळे किंवा शरीरामधले इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स झाल्यामुळे किंवा कधी कधी ब्लॉकेजेस असल्यामुळे सुद्धा ॲट्रियल फिब्रिलेशन होऊ शकतं.
0: उच्च रक्तदाब, डायबिटीज, थायरॉइड याच्यामुळे पण हा आजार होऊ शकतो. पण हा आजार झाला आहे हे कसं ओळखायचं?
1: ते जेव्हा तुम्हाला छातीमध्ये खूप जास्त धडधड होते किंवा ठोके ऐकू यायला लागतात किंवा मग चालताना दम लागतो, खूप जास्त वीकनेस वाटतो किंवा तुम्हाला काहीच करण्याची इच्छा होत नाही, डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतं किंवा तुम्हाला चालताना दम लागायला लागतो, त्यावेळेला मग जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा हे डायग्नोस होतं की बाबा या व्यक्तीला ॲट्रियल फिब्रिलेशन आहे. जनरली क्लिनिकली पल्स चेक केल्यानंतर एक अंदाज येतो आणि मग ECG केला की ते कन्फर्म होतं.
0: अच्छा, श्रोते हो, आपण ऐकत आहात लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आणि आजचा विषय आहे ॲट्रियल फिब्रिलेशन आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. डॉक्टर, उच्च दाब असणाऱ्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता किती प्रमाणात असते?
1: बघा, जर उच्च रक्तदाब असेल आणि तो जर बरोबर कंट्रोलमध्ये असेल तर हा आजार होण्याची शक्यता खूप कमी असते. जर तो कंट्रोलमध्ये नसला आणि त्याच्यामुळे जर हार्टच्या मांसपेशींवरती सूज येत असेल, त्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी असं म्हणतात, किंवा त्याच्यापासून डायस्टोलिक डिस्फंक्शन किंवा हार्टची लवचिकता कमी होणं हा आजार जर डेव्हलप होत असेल तरच ॲट्रियल फिब्रिलेशन डेव्हलप होऊ शकतं. त्याचे चान्सेस 1% असतात, असे काही खूप जास्त नसतात.
0: ॲट्रियल फॅब्रिकेशनची आपण लक्षणं सांगितली पण सगळ्याच रुग्णांना म्हणजे ही लक्षणं आढळून येतात का?
1: नाही, सगळ्याच रुग्णांना ही लक्षणं आढळून येत नाही. कधी कधी रुटीन चेकअप करायला आपण जातो किंवा प्रिव्हेंटिव्ह इव्हॅल्युएशन डॉक्टरांकडे कार्डियक करायला जातो किंवा कधी कधी आजार म्हणजे आजारी पडलोय किंवा ताप आलाय, सर्दी खोकला झालाय अशा वेळेला गेलो आणि हे डिटेक्ट झालं असंही बरेचदा होते. कारण इनिशियली जेव्हा एकदम सुरुवातीला हे होतं त्यावेळेला त्याचे काही खूप लक्षणं आपल्याला दिसत नाही. सो असे वेगवेगळे प्रकारे ते डिटेक्ट होऊ शकतं आणि ते डिटेक्ट झाल्यानंतर मग त्याची कारणं आपण बघतो, शोधतो काय आहे काय नाही. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या ट्रीटमेंट असतात, एक तर त्या ॲट्रियल फिब्रिलेशनला पुन्हा नॉर्मल ठोक्यांमध्ये कन्वर्ट करू शकतो आपण, नाही तर त्या ॲट्रियल फिब्रिलेशनचा हार्ट रेट जो आहे तो कंट्रोल करू शकतो वेगवेगळे औषधं देऊन. तर डिपेंडिंग अपॉन कसा पेशंट आहे काय आहे हे बघून डॉक्टर कॉल घेतात की याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे आणि त्याच्या हिशोबाने ते ट्रीटमेंट करतात. त्याचे
0: पुष्कळदा गैरसमज असतो की मी खूप चाललो किंवा मी खूप चालली म्हणून मला धाप लागली, माझा श्वास भरून आला आणि रुग्ण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि त्याला जर ॲट्रियल फिब्रिलेशन हा आजार असेल तर हा धोका त्याला किती प्रमाणात आहे?
1: बघा, हे तर नेहमीच होतं की वेगवेगळे आजार असतात आणि आपल्याला असं वाटतं की नाही

0: या गोष्टीमुळे झालंय त्या गोष्टीमुळे झालंय आणि आपण त्याच्यासाठी वेट करतो. जनरली जर असं असेल की तुमचं चालतानाचं अंतर खूप सिग्निफिकंटली कमी होते आहे किंवा तुमच्या वयाच्या लोकांपेक्षा तुम्हाला लवकर थांबावं लागत आहे किंवा तुम्हाला थांबून मग पुन्हा चालावं लागत आहे, असं जर सिम्पटम्स तुम्हाला दिसले तर मग मात्र नाही थांबायला पाहिजे, मग इमिडिएटली आपण चेकअप करून घ्यायला पाहिजे.
1: मानसिक ताण, अपुरी झोप आणि कॅफिनचे सेवन किंवा मद्यपान धूम्रपान याच्यामुळे पण हा आजार होऊ शकतो का?
0: असं डायरेक्टली त्याच्याचमुळे फक्त तो होईल असं आपण नाही म्हणू शकत.
1: अच्छा.
0: हा जनरली जुन्या किंवा अंडरलाईंग हार्टचा प्रॉब्लेम आहेच आणि त्याच्यासोबत हे जर अतिरेक झाला तर तो लवकर होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. कधी कधी मद्यपानानंतर असं होतं की ट्रान्झियंटली ॲट्रल फिब्रिलेशन डेव्हलप होतं, त्याला हॉलिडे हार्ट सिंड्रोम असं म्हणतात, पण ते ट्रीटेबल असतं किंवा ते औषधं घेतल्याने ठीक होऊ शकतं.
1: हा आजार क्युरेबल आहे का पण?
0: हा हा आजार जनरली एक पर्टिक्युलर वयाच्या आतल्या लोकांमध्ये किंवा हार्ट स्ट्रक्चरली नॉर्मल असेल तर हा आजार क्युरेबल असतो किंवा औषधांनी कंट्रोलमध्ये राहू शकतो.
1: अच्छा.
0: जर समजा हार्ट परमनंटली डॅमेज झालेला आहे किंवा मग हार्टच्या व्हॅल्सवरती खूप जास्त कॅल्शियम डिपॉझिट झालेला आहे तर ते कॅल्शियम निघू नाही शकत.
1: अच्छा.
0: मग त्या केसेसमध्ये असं होऊ शकतं की हा आजार ट्रीटेबल नाही राहणार पण तो कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो.
1: अच्छा. बरेच लोक रक्त पातळ होण्याचे औषध घेत असतात, मग अशा वेळेला हा आजार होण्याची शक्यता असते की नाही?
0: नाही, रक्त पातळ होण्याची औषधं आपण या आजारामध्ये पण देतो आणि ब्लॉकेजेस असलेल्या लोकांना पण देतो. ते औषधं घेतल्यामुळे असा आजार होऊ शकतो असं नाहीये, पण जर समजा तुम्हाला ॲट्रल फिब्रिलेशन झालं तर रक्त पातळ करायची औषधं तुम्हाला नक्कीच घ्यावी लागतात. त्याच्याविषयी आपण आत्ताच बोलत होतो की जसं ॲट्रल फिब्रिलेशन झालं तर मग ॲट्रिया नावाच्या ज्या दोन चेंबर्स असतात त्याच्यामध्ये रक्त जागच्या जागी फिरत राहतं, ते पुढे जात नाही, मग त्याच्यामुळे रक्ताच्या गाठी बनतात आणि त्या जर रक्ताच्या गाठी किंवा ब्लड क्लॉट्स हे ब्रेनमध्ये गेले तर पॅरालिसिस होण्याचे रिस्क असते. म्हणून आपण त्या रुग्णांना किंवा ज्यांच्यामध्ये ॲट्रल फिब्रिलेशन आहे त्यांना रक्त पातळ करायची औषधं देतो. परिणामी त्या रक्ताच्या गाठी नाही बनल्या पाहिजे, रक्त थोडं पतलं राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारचे पॅरालिसिस किंवा अशा प्रकारचे पक्षाघात आपण टाळू शकलो पाहिजे.
1: ॲट्रियल फॅब्रिकेशन झालेल्या रुग्णांना स्ट्रोकचं प्रमाण किती असतं?
0: तेच आपण आता हे जे बोलत आहे, स्ट्रोक म्हणजे शेवटी पॅरालिसिसच झाला ना, तर त्यांचं प्रमाण जे ॲट्रल फिब्रिलेशन जर तुम्हाला असेल तर जवळपास 5% लोकांमध्ये पॅरालिसिस होऊ शकतो, स्ट्रोक होऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक. म्हणूनच आपण हे रक्त पातळ करायची औषधं त्याच्यामध्ये देतो, पण अर्थात हे स्वतःहून नाही घ्यायला पाहिजे, आपले जे कोणी डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांना दाखवून त्याचे व्यवस्थित सायंटिफिक अनालिसिस करून कोणतं औषध आपल्याला सुटेबल आहे त्याच्या हिशोबाने अंदाज घेऊन ते घ्यायला पाहिजे.
1: हाय बीपी आणि लो बीपी यामधील कुठल्या रुग्णांना हा रोग होण्याचा म्हणजे संभावना?
0: नो डाऊट याच्यामध्ये ॲट्रल फिब्रिलेशन हे ज्यांना हाय बीपी असतं त्यांना होण्याचा जास्त संभावना असू शकते.
1: अच्छा.
0: लो बीपी ॲट्रल फिब्रिलेशन डेव्हलप झाल्यानंतर कोणाकोणाचं बीपी लो होऊ शकतं, तर ते एक लक्षण राहू शकतं रादर दॅन त्याच्यामुळे होणं. म्हणजे जर कोणाला ॲट्रल फिब्रिलेशन डेव्हलप झालं तर त्याचं बीपी कमी लागतंय किंवा बीपी मोजल्या जात नाहीये असा त्रास किंवा असं निदर्शनाशी येऊ शकतं आणि मग जेव्हा डॉक्टरांकडे गेलं तेव्हा हे लक्षात येतं की बाबा हे ॲट्रल फिब्रिलेशन आहे.
1: एक फोन आले. हेलो.
2: हेलो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: हा नमस्कार.
2: अरुण वाघ बोलताय सर. मला विचारायचं, खुद्दा हृदयरोग तज्ज्ञ ट्रेडमिल टेस्टची हे रेफर करतात, ट्रेडमिल टेस्ट जेव्हा करतो तर तेव्हा काय काय डिटेक्ट होते व ट्रेडमिल टेस्ट म्हणजे जसं आज तुमचा जो डिसीज आहे तो पण कळू शकतो का, तो ट्रेडमिल टेस्टनी काय काय निदान होऊ शकते?
0: बघा, प्रश्न खूप चांगला विचारला तुम्ही. पहिले याच्यासाठी ना तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल की हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये जेव्हा अडथळे येतात त्यावेळेला ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅक येण्याची रिस्क असते आणि TMT ही टेस्ट आपण याच्यासाठी करतो की TMT टेस्टमध्ये अशा प्रकारचे काही ब्लॉकेजेस असू शकतात का याच्याविषयीची आपल्याला आयडिया येते. आता 3 सिनॅरिओ असतात. एक असतात की एखादी व्यक्ती आहे ती सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करू शकते, तिला कोणताही त्रास होत नाही, याचा अर्थ त्याच्या हृदयाच्या नळ्यांमध्ये अडथळे नाही आहेत आणि ब्लॉकेजेस त्यांना असण्याचे चान्सेस खूप खूप कमी आहेत. एक सिनॅरिओ असतो जिथे पेशंटला एका जागेवर बसलेलं असताना सुद्धा छातीत दुखत असतं, ECG इकोमध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसते आणि हृदयाच्या नळीमधला ब्लड पुरवठा टोटली बंद झालेला असतो, त्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. आता एक तिसरा प्रकार असतो ज्याच्यामध्ये हृदयाच्या नळीमध्ये 70-80% किंवा 90% ब्लॉकेज असतो आणि त्या ब्लॉकेज असलेल्या पार्टच्या

0: खालच्या पार्टमध्ये जेव्हा तुम्ही शांत एका जागी बसलेले असता तेव्हा ब्लड पुरवठा सुरू असतो,
1: अच्छा,
0: म्हणून त्या व्यक्तीला त्रास नसतो. आणि जेव्हा तुम्ही काही काम कराल तेव्हा हृदयाला ब्लड पुरवठा जास्त लागतो, तो अडथळ्यामुळे पोहोचू शकत नाही पुढे आणि म्हणून त्याला त्रास सुरू होतो.
1: अच्छा,
0: तर टीएमटी काय करते, टीएमटी हा जो मधला जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये 70-80-90% ब्लॉकेज असू शकतो त्याला डिटेक्ट करण्यासाठी आपण टीएमटी करतो.
1: अच्छा,
0: म्हणजे रेस्टला बसलेलं असताना तर सगळं काही व्यवस्थित चालू आहे, पण जेव्हा आपण एक सायंटिफिक ग्रेडेड एक्सरसाइज करू त्यावेळेला खरंच तेवढा ब्लड पुरवठा हार्टला मिळतोय की नाही मिळत आहे हे त्याच्यातून आपल्याला कळतं. तर ते कसं कळतं, तर आपण ईसीजी करतो, ईसीजी मध्ये काही चेंजेस येतात का ते चेक करतो त्याच्या वेळेला. त्याच्यानंतर आपण बीपी मोजतो त्यावेळेला, आपला हार्ट रेट मॉनिटर करतो की त्याच्यात काही चेंजेस होत आहेत का, आणि पेशंटला विचारतो की तुम्हाला दम लागत आहे का, तुमच्या छातीत दुखत आहे का, आणि याच्यावरून आपण डिटेक्ट करतो की अंदाज आहे की बाबा याला अडथळा आहे किंवा ब्लड सप्लाय कमी होतोय का, आणि मग त्याला एंजियोग्राफीचा सल्ला देतो. हा टीएमटीचा मेन उपयोग आहे.
1: त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणखी एक फोन घेऊया. हॅलो
2: हॅलो,
1: नमस्कार.
0: हा नमस्कार.
2: हा, माझे नाव शालिनी आहे.
1: हा बोला.
2: मी नागपूरवरून बोलत आहे. मला सरांशी बोलवायचे तर.
1: बोला बोला.
0: विचारा प्रश्न.
2: सर नमस्कार. सर
0: नमस्कार.
2: मी म्हणत आहे की मला 4 महिने झाले आहेत पेसमेकर घातलेला आहे, आणि त्याच्यामुळे मला पॅरालायसिस किंवा हार्ट अटॅक वगैरे येऊ शकते का?
0: नाही, पेसमेकर जनरली लागलाय याचा अर्थ असं काही होऊ शकतं असं काही नसतं. पेसमेकर 3 ते 4 वेगवेगळ्या आजारांसाठी लावला जातो. त्याच्यात तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार आहे त्याच्यावरती ते डिपेंड करेल आहे की तुम्हाला असं काही होऊ शकतं का. जर तुम्हाला ॲट्रल फिब्रिलेशन असेल तरच अशा प्रकारची रिस्क राहू शकते. जर हृदयाचे ठोके कम्प्लीट हार्ट ब्लॉकमुळे कमी झालेले असतील आणि त्याच्यासाठी जर पेसमेकर घातला असेल तर असं होण्याचे चान्सेस कमी आहेत. आता ही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे सगळी, ही तुम्ही तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी शेअर करून त्यांनाच हा प्रश्न विचारला तर ते अचूक उत्तर देऊ शकतील.
1: कधी कधी ही पण शंका असते सर की पेसमेकर लावला आहे तर मला ॲट्रियल फिब्रिलेशन होईल का?
0: नाही, असं त्याच्यामुळे होतं असं नाहीये.
1: अच्छा,
0: पण नॉर्मल डिसीज प्रोग्रेशन आणि नॉर्मल डिसीज तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा होऊ शकतो, त्याच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला जेवढा रिस्क आहे तेवढीच त्याही व्यक्तीला राहिले. पेसमेकर मुळे काही ऍडिशनल रिस्क नाही राहत.
1: अच्छा, कारण ते पण हार्टशी रिलेटेड आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात गणेशा हार्ट केअर सेंटर वर्धा रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे ॲट्रियल फिब्रिलेशन आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषिकेश उमाळकर. श्रोते हो, तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता, त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529-266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा. डॉक्टर उमाळकर, आम्हाला असं सांगा की हा रोग अनुवंशिक आहे का?
0: हा रोग काही अंश अनुवंशिक नाही म्हणता येणार या रोगाला. या रोगाचा मेन प्रॉब्लेम तोच आहे की हे थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर ब्लॉकेजेस रिलेटेड प्रॉब्लेम्स, त्याच्यानंतर एज रिलेटेड डायस्टोलिक डिस्फंक्शन आणि कॅल्सिफिकेशन याच्यामुळे हा होतो. असं अनुवंशिक आहे असं नाही म्हणू शकत आपण.
1: एक फोन येतोय. हॅलो हॅलो
3: हॅलो.
1: हा नमस्कार.
3: नमस्कार मॅडम. नमस्कार सर.
0: नमस्कार, बोला
3: सर. ते ॲट्रल, मी योगाचार्य डॉक्टर संजय खोंडे. मला सर ॲट्रल फिब्रिलेशन जे डेव्हलप होतं तर हे जेव्हा कळतं तोपर्यंत बऱ्याच गोष्टी अशा असतात की जसं लिपिड प्रोफाईल म्हणा, टीएमटी म्हणा, इको म्हणा, इसीजी, म्हणजे कशातून परफेक्ट बाहेर दिसतं की हे डेफिनेटली असावं यांना, तर कोणती टेस्ट करावी जेणेकरून ही बाब निदर्शनात येईल?
0: नाही, याच्यासाठी लिपिड प्रोफाईल किंवा टीएमटी या प्रकारचे टेस्ट कामाचे नाही आहे. साधी सिंपल तुम्ही जर पेशंटची पल्स जरी चेक केली ती रेग्युलर आहे की इरेग्युलर आहे त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जातो, आणि त्याला डायग्नोस करण्यासाठी साधा ईसीजी जरी केला आपण तरी ते लक्षात येतं की बाबा या व्यक्तीला ॲट्रल फिब्रिलेशन आहे म्हणून.
1: अच्छा.
0: आणि ईसीजी हा त्याचा डेफिनेटिव्ह टेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्याचं रिझन काय असू शकतं किंवा ते पुन्हा नॉर्मल होऊ शकतं नाही होऊ शकत या सगळ्या गोष्टींसाठी आपण जर 2D इको केला तर त्याने मदत होऊ शकते.
1: अच्छा. हा रोग पूर्णतः बरे होण्यासारखा आहे का?
0: हो, हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. बेसिकली तो रोगपेक्षा तर हृदयाच्या ठोक्यांची ॲबनॉर्मलिटी आहे ती.
1: अच्छा.
0: असं काही खूप मेजर आतमध्ये प्रॉब्लेम नसतो, त्याला व्यवस्थित जर आपण हँडल केलं, डायग्नोस केलं आणि औषधं दिले तर तो पुन्हा हृदयाचे ठोके नॉर्मलाइज होऊ शकतात.
1: अच्छा. आणि यावर फक्त औषधोपचार आहेत की या व्यतिरिक्त काही आधुनिक उपचार पण आहेत?

0: हो, याच्यामध्ये बरेचसे आधुनिक उपचार पण आहेत. पहिली गोष्ट तर 90% लोकांमध्ये औषधी गोळ्यांनीच काम होऊन जातं किंवा त्यांनीच त्यांना बेनिफिट होऊन जातो. एक 10% लोक असतात की ज्याच्यामध्ये त्यांनी पाहिजे तेवढा बेनिफिट होत नाही किंवा परिणामी बाकीचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊन त्यांना ॲडव्हान्स्ड मेडिकल ट्रीटमेंटची गरज पडू शकते.
1: अच्छा.
0: तर याच्यामध्ये काही नवीन मेडिसिन्स आलेले आहेत ज्या आपण रुग्णांना असं सांगतो की तुम्ही खिशात ठेवा आणि त्यांना सेल्फ एज्युकेट करून जेव्हा असं होईल त्यावेळेला ती गोळी जर घेतली तरी सुद्धा तुमचा ठोके नॉर्मल होऊ शकतात असं आम्ही सांगतो. त्याला पिल इन द पॉकेट अप्रोच म्हणतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर काही पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण ईपी स्टडी म्हणजे हृदयाच्या ठोक्यांचं अनालिसिस करणारा एक स्टडी असतो जो कॅथलॅबमध्ये केला जातो. एक प्रकारचं ऑपरेशन म्हणू शकतो आपण त्याला. ते करतो आणि मग त्याच्यामध्ये कुठे एक्स्ट्राची तार आहे किंवा

0: आणि मग त्याच्यामध्ये कुठे एक्स्ट्राची तार आहे किंवा करंट कुठे एक्स्ट्रा सुरू आहे हे बघून त्याच्याशी रिलेटेड एरियाला आपण ॲब्लेशन करतो, म्हणजे तिथली इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी कमी करून टाकतो आणि परिणामी त्याच्यामुळे हे अट्रल फिब्रिलेशन बंद होऊ शकतं किंवा टर्मिनेट होऊ शकतं आणि पुन्हा हृदयाचे ठोके नॉर्मलाइज होऊ शकतात. अशा प्रकारचे ट्रीटमेंट उपचार याच्यामध्ये अवेलेबल असतात.
1: हे सर्व वयोगटातील व्यक्तींना
0: हे सगळ्या वयोगटातील व्यक्तींमध्ये उपचार हे करू शकतो आपण, पण शेवटी प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो, त्याच्यामुळे जो ट्रीटिंग डॉक्टर आहे तोच सर्व इन्व्हेस्टिगेशन ती पूर्ण केस स्टडी करून हा डिसिजन घेऊ शकतो की बाबा या व्यक्तीमध्ये ती ट्रीटमेंट बेनिफिशियल राहू शकते किंवा नाही राहू शकते.
1: अच्छा, ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेले आहेत किंवा ज्यांच्यात पेसमेकर लागलेला आहे अशा व्यक्तींना पण उपचार ही उपचार पद्धती लागू पडू शकते.
0: जर त्यांना अट्रल फिब्रिलेशनचा त्रास असेल आणि औषधी गोळ्यांनी त्यांना पाहिजे तेवढा बेनिफिट नसेल तर या प्रकारच्या उपचार पद्धती त्यांच्यामध्ये सुद्धा यूज होऊ शकतात.
1: अच्छा, म्हणजे यांनी नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो.
0: होऊ शकतो.
1: अच्छा, आजकाल खूप लोक बैठे काम करतात, सारखे बसून राहतात आणि बसले असतात आणि खूप काहीतरी जंक फूड खात असतात, मग अशा लोकांना पण हा आजार होऊ शकतो.
0: हो, याचं रिलेशन बेसिकली बैठा आणि जंक फूड पेक्षा त्याच्यामुळे अल्टिमेटली ओबेसिटी वाढते आणि ओबेसिटीशी तर हा आजार निगडीत आहेच ना. ओबेसिटी वाढली की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणजे श्वसनाचे आजार वाढतात, त्याच्यामुळे हृदयावरचं प्रेशर वाढतं आणि त्याच्याशी रिलेटेड डायस्टोलिक डिस्फंक्शन होऊन अल्टिमेटली अट्रल फिब्रिलेशन हे होऊ शकतं. सो हे सगळे ज्या गोष्टी आहे हे त्याच्याशी रिलेटेड आहेतच कुठे ना कुठे, फक्त ते व्हायला भरपूर वेळ लागतो, म्हणजे आपण खूप वर्ष लक्ष नाही दिलं की हे प्रॉब्लेम्स आढळून येतात.
1: डॉक्टर रुमाळकर, आपण बरेचदा बघतो की ट्रेडमिलवर वर्क करत असताना अचानक अटॅक येतो आणि तो माणूस ऑन द स्पॉट जातो किंवा धावपटू असतो किंवा कोणी स्पीडनी धावत असतात त्यांना पण असा स्ट्रोक येतो, मग त्यांच्यामध्ये हा आजार आढळून येतो का?
0: नाही नाही, ते जे आपण बोलत आहे ना ते सडन कार्डियक डेथ या कॅटेगरीमध्ये येतं.
1: अच्छा,
0: त्याचा अट्रल फिब्रिलेशनशी तसा संबंध नाही आहे. अट्रल फिब्रिलेशनमध्ये असं जनरली सडन डेथ होत नाही.
1: अच्छा, एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार, नाव सांगा.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: नमस्कार सर.
0: नमस्कार, विचारा प्रश्न.
2: हॅलो, माझा प्रश्न आहे सर की इन्फिरियर इन्फार्क्ट म्हणजे नेमकं काय, त्याचा अट्रियल फिब्रिलेशनशी काही संबंध आहे का?
0: बघा, इन्फिरियर इन्फार्क्ट म्हणजे इन्फिरियर वॉल MI म्हणतात त्याला. हा एक प्रकारचा हार्ट अटॅक असतो. हा राईट साईडच्या हार्टच्या नळ्यांमध्ये जर काही ब्लॉकेजेस आले तर त्याच्याशी रिलेटेड असतो. याच्यातल्या 2-3% लोकांमध्ये अट्रल फिब्रिलेशन डेव्हलप होऊ शकतं, एवढाच एक त्याचा त्याच्याशी संबंध आहे. अदरवाईज त्याचा आणि याचा तसा खूप काही संबंध नाही.
1: नाही. हा आजार झाला आहे, व्यक्तीने कसं ओळखावं?
0: नाही, त्याच्यामध्ये तेच आहे की तुम्हाला खूप वीकनेस वाटू शकतो, दम लागू शकतो, छातीमध्ये धडधड होऊ शकते. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आढळल्या तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करता आणि मग तो डिटेक्ट होतो. अनफॉर्च्युनेटली 1% लोक असे असतात की हे सगळे जे सिम्पटम्स असतात हे दुर्लक्ष केले जातात.
1: अच्छा.
0: आणि अल्टिमेटली ते एवढं निग्लेक्ट केलं जातं की जेव्हा पॅरालिसिस होतो तेव्हाच जाऊन ते लक्षात येतं की अरे बापरे हे असं असं होतं आणि हा झालाय आणि मग सगळे उपचार सुरू होतात.
1: पण कधी कधी असंही होतं का सर की त्या पेशंटला काहीही लक्षणं नाही आहेत पण त्याला हा आजार आहे?
0: हो, असं होतं ना. म्हणजे जनरली खूपदा रुटीन चेकअप करायला गेलो, म्हणजे ऑफिसमधलं रुटीन चेकअप होतं, त्याच्यामध्ये हे डिटेक्ट झालं, किंवा कुठे सोसायटीमध्ये कुठला कॅम्प आला होता मेडिकल कॅम्प, त्याच्यामध्ये हे डिटेक्ट झालं. अशा पद्धतीचे रुग्ण पण आमच्याकडे असतात ना. किंवा मग कोणाला तापासाठी जनरल फिजिशियनला दाखवायला गेले, तिथे पल्स वेगळी लागली म्हणून फिजिशियननी ECG करायला लावला आणि मग त्याच्यात ते डिटेक्ट झालं, असे पण पेशंट असतात.
1: अच्छा, अट्रियल फिब्रिलेशन झालेल्या रुग्णांनी कुठला व्यायाम करावा?
0: असं त्याच्यासाठी पर्टिक्युलर व्यायाम म्हणून काही नाही आहे. बेसिक गोष्ट त्याच्यामध्ये ट्रीटमेंटच आहे. हे हृदयाच्या ठोक्याशी निगडीत असल्यामुळे हृदयाचे ठोके कंट्रोल करणारे जे औषधं असतात ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण व्यवस्थित घ्यायला पाहिजे, हेच त्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे. आणि लॉंग रन मध्ये असं काही डेव्हलप नाही व्हायला पाहिजे आपल्याला. याच्यासाठी शेवटी BP कंट्रोल करणे, शुगर कंट्रोल करणे, नंतर वजन कंट्रोलमध्ये ठेवणे आणि डेली एक्सरसाइज करणे, हेच उपचार, म्हणजे हेच लॉंग रन मध्ये याच गोष्टी आहेत जे त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला मदत करतात.
1: नाही, एक्सरसाइज म्हणजे अशी कोणती करावी की जसं धाप लागते, खूप फास्ट चाललं की दम लागतो?
0: नाही नाही, असं नाही आहे.

0: हृदयाच्या ओव्हरऑल हेल्थसाठी जे एक्सरसाइज करतात तिला मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हणतात. एक्सरसाइज आणि हृदय यांचा एक यू शेप्ड कर्व आहे. जर तुम्ही एक्सरसाइज नाही केली किंवा खूप एक्सरसाइज केली तर दोन्ही गोष्टी हृदयासाठी घातक असतात. हृदयाच्या हेल्थसाठी म्हणून जी एक्सरसाइज करायची आहे ती मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइजच असायला पाहिजे. मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग आहे, जॉगिंग आहे, स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, गार्डनिंग आहे, बॅडमिंटन खेळणं आहे, या सर्व गोष्टी रिकमेंडेड आहेत त्याच्यामध्ये. आणि या 30 ते 40 मिनिटं रोज करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सातत्य हवं. एक दुसरी गोष्ट, मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज आपण कशी डिफाईन करतो तर 220 - एज काढलं तर प्रत्येक व्यक्तीचा हार्ट रेट निघतो, टार्गेट हार्ट रेट. जसं समजा एखाद्या व्यक्तीचं वय 40 आहे आणि त्याचं टार्गेट हार्ट रेट किती येणार, मग 220 - 40 म्हटल्यानंतर 180. तर या 180 जो टार्गेट हार्ट रेट आहे याचा जेव्हा 60 to 75% हार्ट रेट एक्सरसाइज मध्ये अचीव होईल दॅट इज कॉल्ड एज मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज फॉर दॅट पर्सन.
1: अच्छा,
0: जर समजा तुम्ही एवढं एक्सरसाइज केलं की ते 160-170 पर्यंत तुमचा हार्ट रेट जातो तर ती हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज होऊ शकते. आणि ती जर प्रॉपर सुपरविजन मध्ये नाही केल्या गेली किंवा तिची व्यवस्थित सवय लावून ती जर नाही केल्या गेली तर ती परिणामी कधी कधी घातक ठरू शकते.
1: अच्छा,
0: जी सेफ लिमिट आहे किंवा ज्याच्यामध्ये हृदयाला पण बेनिफिट होतो आणि पेशंटलाही काही नुकसान होत नाही ते जर आपण काढलं 40 वर्षाच्या माणसासाठी तर कुठेतरी त्याचा हार्ट रेट 130 ते 150 मध्यात गेला तर त्याच्यासाठी कम्फर्टेबल राहू शकतं. हे शेवटी त्या टार्गेट हार्ट रेट म्हणजे 220 - एज हा टार्गेट हार्ट रेट झाला आणि त्या टार्गेट हार्ट रेटच्या 55 ते 75% पर्यंत जेव्हा आपण हार्ट रेट नेऊ त्याला आपण मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज म्हणतो. तर ते रिकमेंडेड आहे.
1: हा आजार ज्यांना झालाय त्यांनी आपल्या जीवनशैलीत काय बदल करावा,
0: त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर रेग्युलर चेकअप्स आणि डॉक्टरांनी सांगितलेले औषधं रेग्युलर घेणं हे महत्वाचं. एक दुसरी गोष्ट, जेव्हाही वीकनेस वाटतो किंवा असं वाटतं की आपल्याला काही त्रास होतोय तर अशा वेळेला पल्स ऑक्सिमीटर घरी ठेवून हृदयाचे ठोके घरच्या घरी बघता आले पाहिजे की बाबा वाढले आहे तर इमिडिएटली डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि नसतील नॉर्मल असतील तर इट इज ओके. हे झालं एक. दुसरं, अशा लोकांना जनरली जर बीपी नंतर वजन त्याच्यानंतर मग शुगर हे कंट्रोलमध्ये ठेवले तर परिणामी याची पुन्हा पुन्हा होण्याची इंटेन्सिटी कमी होऊ शकते. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं त्यांच्यासाठी गरजेचं असतं.
1: आणि आहार कसा घ्यावा?
0: नाही, आहार तेच शेवटी बीपी कंट्रोल, शुगर कंट्रोल आणि वजन कंट्रोल करायचं म्हटलं तर एक जो कार्डियक पेशंटसाठी जो हेल्दी आहार असतो, मीठ कमी, शुगर कमी, ऑइली फूड कमी खाणे, एक्सेसिव्ह इटिंग टाळणे, तोच प्रकारचा आहार याच्यामध्ये सुद्धा म्हणजे उपयोगी ठरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, आपण ऐकत आहात अट्रियल फेब्रिलेशन म्हणजेच हृदयाचे अनियमित स्पंदन याविषयी डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्याशी केलेली चर्चा. श्रोते हो, तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला विचारा. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529-266. डॉक्टर, आम्हाला असं सांगा की हा आजार झाल्यानंतर व्यक्ती घाबरून जाते की आता माझा कसं होईल, तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही काय उपदेश द्याल किंवा काय समुपदेशन कराल त्याचं?
0: नाही, हे जनरली काय होतं ना, हा आजार ओल्ड लोकांमध्ये आम्ही जास्त बघतो आणि ते पॅनिक नक्कीच होतात कारण की त्यांना असं वाटतं की घरच्या घरी काही करत असताना जर माझे ठोके वाढून गेले तर मग मी काय करेल, घरी त्यावेळेला कोणी नसलं, मी एकटे किंवा खूपदा लोक एकटे राहतात, मग त्यांना प्रॉब्लेम. तर आम्ही त्यांना नेहमीच हे सांगतो की जनरली अट्रियल फिब्रिलेशन हा आजार असा म्हणजे लिथल किंवा असं त्याच्यामुळे जीव जातो असं नाही राहत. त्याच्यामध्ये काही ना काही म्हणजे उपचार किंवा गोळ्या पद्धती तुम्हाला भेटू शकतात, वेळ मिळू शकतो आणि तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये अर्ध्या पाऊण तासात पोहोचू शकाल एवढा वेळ तुम्हाला नक्कीच भेटतो. त्याच्यामुळे अशा वेळेला जेव्हा त्रास होतो तेव्हा न घाबरता हॉस्पिटलमध्ये जाणे, ईसीजी करणे आणि डॉक्टरांशी बोलून त्याच्यावरती उपचार करणे हा एक इलाज आहे. आणि दुसरं एक राहतं की आम्ही त्यांना काही औषधं हे स्वतःहून देऊन ठेवतो आधीपासून की असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घरच्या घरीच हे औषधं घेऊ शकता आणि वाट बघू शकता आणि ते त्यांनीच नॉर्मल होऊ शकतं पुन्हा.
1: अच्छा, आफ्टर मेनोपॉज लेडीजला हा आजार होऊ शकतो का?
0: असं त्याचं मेनोपॉजशी खूप काही रिलेशन नाही आहे. कोणत्याही व्यक्तीला एक पर्टिक्युलर एज नंतर 65-70 एज नंतर हा आजार होऊ शकतो.
1: अच्छा, पण हा आजार बळावण्याची शक्यता ज्यांना हृदयरोग आहे किंवा मधुमेह आहे.

0: थायराइड आहे, या लोकांना याचे प्रमाण जास्त असतं.
1: सगळ्यात जास्त ज्यांना मोटापा आहे किंवा यांचं बीपी कंट्रोलमध्ये नाही आहे त्या लोकांना हा आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात.
0: अच्छा, श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलो सुभाष शास्त्रकार आणि निलेश चिमुरकर यांचं, निर्मित सहाय्य अतुल साखरकर यांचं होतं आणि सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तर श्रोते हो, मी मंजुषा आंबुलकर डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो डॉक्टर, आजचा विषय होता ॲट्रियल फॅब्रिलेशन. आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली होती डॉक्टर ऋषिकेश उमाळकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: लेकिन आज तक श्रीलाल शुक्ल के राग दरबारी का मुकाबला कोई नहीं.

0: जाएंगे अगर उसमें व्यंग के तत्व होंगे, लेकिन स्वतंत्र व्यंग बहुत लंबे भविष्य में चलने वाले नहीं हैं, थोड़ा मध्यम आकार के व्यंग चलते रहेंगे। मेरा अनुमान ऐसा है
1: क्योंकि समय कम है लोगों के पास। और आप जैसे एक कैरिकेचर आता था, एक कार्टून एक कोने में अखबार के आता है, तो हम उसे देखकर और उसमें जो लिखा गया उसे पढ़कर मुस्कुरा।
2: FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 10:31 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
5: नमस्ते।
4: खर तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते। हे सगळं मी या दृष्टिकोनात बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत। तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे। म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही। त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे। तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे। रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत। त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो, अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते। आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो।
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com। तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल।
5: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते। या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीत। या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल।

0: निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात, अनुरूप विवाह संस्था. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 100.6 MHz पर विविध भारती का यह नागपूर केंद्र है. प्रस्तुत है कार्यक्रम मिश्र संगीत, छोटे से ब्रेक के बाद.

0: श्रोताओं, आप सुन रहे थे प्रांशु झा की आवाज़ में ये गीत। इसी गीत के साथ आज का मिश्र संगीत कार्यक्रम संपन्न होता है। ये कार्यक्रम आपने सुना विविध भारती के नागपुर केंद्र से। FM बैंड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून December 2027 त्याचं काम पूर्ण होईल। तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली। विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या वेळी ते बोलत होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असंही त्यांनी नमूद केलं। लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं। ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निलोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला। आपलं सरकार सेवा केंद्रात कार्यरत ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं मानधन यापुढे दर महिन्यात 1 ते 5 तारखेदरम्यान नियमित अदा करण्यात येईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं। सदस्य बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता। ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले।

0: त्यांच्या वयाच्या 92व्या वर्षी परवा निधन झालं. नाट्य तसंच सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काल विजयाबाईंचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल रद्द झाला. इंग्लंडमधल्या चेस्टर इथं स्ट्रीट नियोजित सामना हा पहिला डाव झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात 7 बाद 189 धावा केल्या, मात्र इंग्लंडची फलंदाजी होऊ शकली नाही. येत्या काही तासात नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान आज नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आज सकाळपासूनच नागपुरात पावसाची रिपरिप सुरू आहे. काल रात्री देखील नागपुरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: FM बँड 106.6 MHz पर विविध भारती का यह नागपूर केंद्र है. दिन की 11 बजे है. अगला कार्यक्रम मधुमालती बस कुछ ही पलों में.
2: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया. बेचा नहीं, बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
3: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. फॉर कॉन्टैक्ट कॉल 7090307307. विजिट अस लकतगंज नागपुर.
1: मधुमालती सुनने वाले सभी श्रोताओं को मंजुषा अम्बुलकर का नमस्कार. कार्यक्रम का आगाज करते हैं दिल जले फिल्म के इस गीत के साथ, जिसे गाया है आदित्य नारायण ने. गीत जावेद अख्तर का है और धुन बनाई है अनु मलिक ने.

श्रोते हो, जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर गाणी, खास करून मराठी गाणी ऐकण्यासाठी. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत कार्यक्रम आहे हॅलो मनभावन. श्रोताओं, आप सुन रहे हैं मधुमालती कार्यक्रम विविध भारती के नागपुर केंद्र से. इस बारिश ने सारा

0: श्रोते हो, एक निवेदन ऐका. श्रोते हो, जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मनभावन. निवेदन संपलं.
1: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
2: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ. एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी. पेमेंट लिंक भी भेजा है.
1: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा योजना में कोई एजेंट नहीं होता. धोखेबाज, नकली वेबसाइट, सैंक्शन लेटर्स और दस्तखत से लोगों को फंसाते हैं.
2: सच?
1: सीधा बैंक या वित्त संस्था में जाओ या सरकारी वेबसाइट से लोन अप्लाई करो. सतर्क रहें और ऑनलाइन ठगों से बचें.
2: समझ गया.
3: हॅलो
4: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
3: पुन्हा
4: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
5: सर एवढे कुठून आणणार?
4: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
5: सर 2 लाख
6: काय झालं बाबा?
5: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
4: अरे
5: ठेवला
6: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
5: फ्रॉड?
6: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
5: तर पैसे गमवाल.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क राहा.
9: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था. तब गोल्ड काम आया. बेचा नहीं, बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
10: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. फॉर कॉन्टैक्ट कॉल 7090307307. विजिट अस लखतगंज नागपुर.
0: बारिश में हरी भरी सी धरती का रूप लगता है कितना प्यारा. बारिश में हरी भरी सी धरती का रूप लगता है कितना प्यारा. कुदरत से इस अप्रतिम सौंदर्य को प्यार से निहार लो. छुपी हुई है कितनी गुणों की खान, इस तथ्य को भी मान लो और मन में ही उतार लो. आइए अगला गीत सुनते हैं, चलती का नाम गाड़ी, इस फिल्म से, जिसे गाया है किशोर कुमार. गीत मजरू सुल्तानपुरी का है और धुन बनाई है SD बर्मन ने.
11: एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागी सी.

हॅलो मनभावन, या कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोते हो, जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी ऐकायची असतील तर मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं, तर आम्हाला तुम्ही नक्की फोन करू शकता. हॅलो मनभावन या आमच्या नवीन फोन इन कार्यक्रमात. कार्यक्रमाची वेळ आहे दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि फोन करण्यासाठी दर गुरुवारी वेळ आहे 12 ते 12:30 दरम्यान. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधूर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मनभावन. वसुंधरा की महत्ता केवल प्राकृतिक संरचना तक ही सीमित है क्या? तो नहीं, बल्कि यह हमारी संस्कृति, सभ्यता और जीवन का आधार भी है. हमें अपने हमारी धरती को स्वच्छ, सुंदर और हरित बनाए रखना है ताकि यह हमारी भावी पीढ़ी के लिए भी जीवन दान बना रहे.

0: श्रोताओं, इसी गीत के साथ आज का मधुमालती कार्यक्रम संपन्न होता है। मंजुषा अम्बुलकर को दीजिए इजाजत, नमस्कार। FM बैंड 100.6 MHz वर विविध भारती सह नागपूर केंद्र हे 11:57 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। जपानचे पंतप्रधान सानाए ताकाईची या 3 दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर असून त्यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पारंपरिक लष्करी इतमामात औपचारिक स्वागत करण्यात आलं। नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान ताकाईची यांच्या उपस्थितीत भारत जपान वार्षिक शिखर परिषद पार पडणार आहे। या परिषदेत द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा आढावा घेतला जाणार असून विविध विषयांवर चर्चा आणि अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताकाईची यांच्या स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहील असा विश्वास व्यक्त केला। भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे। माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटा ला या युजर नेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे। व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार आणि दुसऱ्याचं युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे। जम्मू काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील। यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे। देशात वस्तू आणि सेवा करांचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे GST व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। मुंबईत काल 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात ते बोलत होते। येत्या काही तासात नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे। दरम्यान आज नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार
0: श्रोते हो, हॅलो मन भावन या कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका। जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता हॅलो मन भावन या कार्यक्रमात दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266। हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। निवेदन संपलं। विविध भारती का यह नागपूर केंद्र है। ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से अनुप्रसारित होंगे।

0: कि भवन निर्माण नियमों के संदिग्ध उल्लंघन के कारण ये नोटिस जारी किया गया। लोकसभा अध्यक्ष ओम बिरला कल कोलकाता में पश्चिम बंगाल विधानसभा के नवनिर्वाचित सदस्यों के लिए दो दिन के विधायी और संसदीय प्रणाली से संबंधित कार्यक्रम का उद्घाटन करेंगे। इस कार्यक्रम का उद्देश्य नवनिर्वाचित सदस्यों को संसदीय और विधायी कार्य प्रणाली के विभिन्न पहलुओं से परिचित कराना है। बिहार के राज्यपाल सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल सैयद अता हसनैन और विदेश मामलों की राज्य मंत्री पवित्रा मार्गरीटा कल ईरान के सर्वोच्च नेता ग्रैंड आयतुल्लाह सैयद अली खामेनेई के अंतिम संस्कार में शामिल होंगे। विदेश मंत्रालय ने बताया कि समारोह में उच्च स्तरीय उपस्थित दोनों देशों के बीच सभ्यतागत संबंधों के महत्व को रेखांकित करती है। फीफा फुटबॉल विश्व कप के राउंड ऑफ 32 मैच में आज रात इंगलवुड में स्पेन का मुकाबला ऑस्ट्रिया से होगा, वहीं टोरंटो में पुर्तगाल का मुकाबला क्रोएशिया से होगा। कल सुबह वैंकूवर में स्विट्जरलैंड और अल्जीरिया आमने सामने होंगे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन। शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणाचा 15 वर्षांनंतर निकाल। ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा। आणि गडचिरोलीत वीज कोसळून एकाचा मृत्यू। विदर्भात आज सर्वत्र पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं। मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे यावेळी उपस्थित होते। यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं। जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे। मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
2: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीराम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा। और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जीराम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया।
1: बुलडाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतांच्या माध्यमातून व्हीबी जीरामजी या योजनेअंतर्गत विविध कामं प्रस्तावित करण्यात आली असून खामगाव तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या घारोळ या गावामधून या योजनेच्या कामाला सुरुवात झाली। गावातील स्मशानभूमी परिसरामध्ये एकाच वेळी 250 वृक्ष लागवडीला सुरुवात झाली असून डोंगराळ भागातील विविध शासकीय जमिनीवरही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे। या माध्यमातून मजुरांना रोजगार उपलब्ध होत असल्यानं आनंद व्यक्त होतो आहे। त्याचप्रमाणे यवतमाळ आणि भंडारा जिल्हास्तरीय कामांना देखील सुरुवात झाली आहे। राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल। याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
3: शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा इत्यादी गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं। अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिष्णोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली। विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली। संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं। यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करत सभात्याग केला।

0: यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करायची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था वा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करायचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी सांगितली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगाने सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहे असंही त्यांनी सांगितलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला आहे. 2011 कोठडीत मृत्यू झालेल्या बेंग्या पवार प्रकरणी तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सीआयडी चौकशीनंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयानं हा निर्णय दिला असून पवार कुटुंबाला दीर्घ प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला आहे. एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 30 जून अखेर 62.83 लाख प्रवाशांनी नोंदणी केली आहे तर 35.52 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे, त्यामुळे पात्र प्रवाशांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 प्रक्रियेला गती आली असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 69,865 खातेधारकांची माहिती योजनेच्या अधिकृत पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 7ही विधानसभा मतदारसंघांसाठी 39,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीतून जिल्ह्यातील शेत आणि पांदण रस्त्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. राळेगाव, आर्णी आणि उमरखेड मतदारसंघांना प्रत्येकी 7.50 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी मंजूर झालाय. जिल्ह्यातील 8,767 शेत पांदण रस्त्यांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. अमरावती शहरातील द्वारकानगर परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या महानगरपालिकेच्या 2 सफाई कामगारांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलं. गाडगेनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत कामावर परतणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनप्रवास आणि कार्यकर्तृत्वाचं सखोल संशोधन होणं आवश्यक असून चरित्र साधने प्रकाशन समित्यांनी नवीन साहित्य निर्मिती करताना समाजोपयोगी आणि संशोधनाधिष्ठित साहित्याला प्राधान्य द्यावं असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महात्मा ज्योतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची आढावा बैठक आज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ होमीबाबा राज्य विद्यापीठ इथं पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. हवामान. विदर्भात कालपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून चामोर्शी तालुक्यातील रेगडी इथं मासेमारीसाठी गेलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. बोरी आलापल्ली मार्गावर मुत्तापूर इथं तात्पुरता रपटा वाहून गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली तर चामोर्शी गडचिरोली मार्गावर चिखलात

दोन ट्रक उलटले. दरम्यान मागील 24 तासात भामरागड तालुक्यात सर्वाधिक 72.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तत्पूर्वी अमरावती जिल्ह्यात 29 आणि 30 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार आणि तिवसा तालुक्यात मोठं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं चांदूर बाजारमध्ये दोघांचा तर नदीत बुडाल्यानं तिवसा तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याशिवाय 70 घरांचं आणि पशुधनाचंही नुकसान झालंय. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. नागपूर शहरात आज दिवसभर पावसाची रिपरिप होती. आज नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान आज सकाळपर्यंत झालेल्या पर्जन्यवृष्टीच्या नोंदीनुसार सर्वाधिक 70 मिलीमीटर पाऊस नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तर 68.6 मिलीमीटर पाऊस वर्धा जिल्ह्यात आणि 57 मिलीमीटर पाऊस बुलढाणा जिल्ह्यात पडल्याची नोंद आहे. विदर्भात येत्या काही तासात चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असून या ठिकाणी वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणाचा 15 वर्षांनंतर निकाल. ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा. आणि गडचिरोलीत वीज कोसळून एकाचा मृत्यू. विदर्भात आज सर्वत्र पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळची 6:15 झालेली आहेत. श्रोतेहो मराठी गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सांजधारा.

श्रोते हो, आताच आपण अष्टविनायक या चित्रपटातलं गीत ऐकलं. जयवंत कुलकर्णी, अनुराधा पोडवाल, चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना होती, अनिल अरुण यांचं संगीत होतं.

श्रोतेहो आताच आपण वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना ऐकलीत. या गीताला संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्ते यांनी. श्रोतेहो आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांज तारा. कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती.

अगबाई अरेच्छा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत शंकर महादेवन यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांची गीतरचना होती, अजय अतुल यांचं संगीत होतं.

नीलकंठ मास्टर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गजेंद्र अहिरे यांची गीतरचना होती, अजय अतुल यांचं संगीत होतं. श्रोते हो, या गीताबरोबरच सांजधारा कार्यक्रम इथे संपन्न करीत आहोत.

0: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी, आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय, आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन अप्लाय.
1: हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर प्रमोद मुंदडा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 3 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. तत्पूर्वी या विधेयकावर बोलताना महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षक पात्रता परीक्षा ही सेवा मूल्यमापनासाठी नसून मूलभूत शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेची पडताळणी करण्यासाठी आहे. टीईटी संदर्भात सदस्यांनी मांडलेल्या सर्व सूचनांची शासनाने नोंद घेतली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल. तसंच राज्यातील सर्व शिक्षकांना गुगल एज्युकेशनच्या सहकार्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचं मोफत प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्र शासनाच्या 22व्या राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नागपूरच्या स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या विधिलिखित या नाटकानं उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. या स्पर्धेत मीनल बावीसकर यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि कोमल चौधरी यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा विभागात द्वितीय पारितोषिक मिळालं. तसंच देवश्री नंदवंशी हिला अभिनयासाठी तर नकुल श्रीवास यांना रंगभूषेसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात आलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी एमए योगशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आले

0: गेल्या या 2 वर्षांच्या अभ्यासक्रमात योग चिकित्सा, प्राणायाम, ध्यान संशोधन आणि आधुनिक जीवनशैलीजन्य आजारांच्या व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं जून 2026 मध्ये भंगार विल्हेवाटीत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 1,506 मेट्रिक टनांहून अधिक भंगाराची विक्री केली. यामधून विभागाला 8,21,00,000 रुपयांचा महसूल मिळाला असून चालू आर्थिक वर्षातील एकूण भंगार विक्री 19,98,00,000 रुपयांवर पोहोचली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.
1: विविध भारती का ये नागपुर केंद्र है. श्रोताओ, इस समय शाम के 7 बज चुके हैं. हमारा अगला कार्यक्रम जयमाला बस कुछ ही पलों में.

0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:42 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. 10 लाख रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल. पुरस्काराचे पात्रता निकष आणि पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही शेलार यांनी दिली. दरवर्षी हा पुरस्कार आशा भोसले यांच्या जयंतीचं औचित्य साधून 8 सप्टेंबर किंवा त्या 5 तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल असंही शेलार यांनी सांगितलं. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला दमदार पावसाची अपेक्षा असताना जून महिन्याअखेर अकोला जिल्ह्यात 15.5% पावसाची तूट नोंदवली गेली. महसूल विभागाच्या 1 जुलै रोजी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात जून महिन्यात 136.9 मिलीमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ 115.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या 84.5% आहे. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून ठिकठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: FM बैंड 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. श्रोताओं, ठीक 8:45 पर हिंदी में समाचार हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे. कृपया समाचारों की प्रतीक्षा करें.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 होत आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.